आकार अशल पूर्ण अविनाशी हरखवंत आनंत रूप निर्मल बेगासी गुण गावे बेअंत अंत एक तिल नहीं पासी जाको

अमुल जाहे, अमुल पाए अमुला समाहे, अमुल तर्म अमुल दीवान, अमुल तुल अमुल पवान, अमुल बख्शीस।

सीतो सीता महिमा माहे, ताके रूप न कथने जाहे, ना ओहे मरे ना ठगे जाहे, जिन कै राम वसै मन माहे, तिथे भगत वसै के लोह, करे आनंद सच्चा मन सोए, सच